0: कुलास तुम कुफाफी
1: निवासे चाम सोना फुमारे च मुलाना सोंसन तीने नम प्रिस्ता अफतिये मिनिस्टर से या चुनिश मुचारकार से तुंगने मिलापन तनान से या नाम फारे अर वे राचुम प्रिस्ता नरो मगती च मासो न्यूनारे तीने निश चिसरारा इने नहीं जाने निवासे रफामियास फुल दिमाग चुरवारी म्यूटो नंदाला ने ना इजियान म्याचुनिया Rione mamela fa de manaraka nany hanina hoanina zao tsisy tsony
2: tsotsy fotoana nyfamezatsinytsombo zao azonao fa zavatra tianay ambary reo zany a chauffeur sy receveur daholo zay reo a misy fady amanjanaka ny tsirairay avokoa de ny zavatra mba ti takinay zany de hoe mba jerevana mombanay hoe aiza ho aiza le fanampinanay efa tapitra efa deuxième confinement zao a fa nefa zay mbola tsy naharay an'le izy de mba tokony jerevana akaiky zany mombanay hoe aizaaiza zay mamelo ma de manjanaka ny anay a ny hoanina androany tiatavina androany ny hoanina rapitso tiatavina androrapitso